0: ಏರ್ ಹುಳುಪುಲ್ಲೋ ನಾ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್
1: ಸ್ವೀಟ್ ಮಹಲ್ ವಾಲಿಯಾ ದಾ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ನ್ಯೂ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್ 100 ತೋ ಲೈಕೆ 700 ದಿ ಕೆಪಾಸಿಟಿ ಡಿಲಿಷಿಯಸ್ ಫುಡ್ ಖುಲ್ಲಿ ಡುಲ್ಲಿ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಂಬಿಯನ್ಸ್ ಮೀಟಿಂಗ್ ವ್ಯಾ ಬರ್ಡೇ ಪಾರ್ಟಿ ಆನಿವರ್ಸರಿ ಹೋವೇ ಯಾ ಕೋಈ ಭೀ ಫಂಕ್ಷನ್ ಪುಲ್ಲೋ ನಾ ಸ್ವೀಟ್ ಮಹಲ್ ವಾಲಿಯಾ ದಾ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್ 1133 ಕ್ರೆಡಿಟ್ ಸ್ಟೋನ್ ರೋಡ್ ವಾನ್ ಫಾರ್ ಬುಕಿಂಗ್ ಕಾಲ್ 416-433-9191
0: ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್
2: ओ हेलो यार मेरा भी लोड लै जी ट्रक फिर खड़ गया यार
3: ओ प्रावा हैप्पी बडियाल ते सुखा टीसी कोल जा ते ट्रक दी एक नंबर रिपेयर करा
2: सच्ची
3: ओ मुच्ची
2: फेयर प्राइस ट्रक रिपेयर सेंटर दे हैप्पी बडियाल ते सुखा टीसी जो के इंजन रीबिल्ड ट्रांसमिशन रीबिल्ड रिपेयर डीपीएफ क्लीनिंग एंड रिपेयर इलेक्ट्रिकल रिपेयर सॉफ्टवेयर सॉल्यूशंस ए टू जेड सर्विस करके देंगे
3: इना कोला सालना दा तजुर्बा
2: हुन एड्रेस भी लिखा
3: ले लिख ला 1 गुड मार्क प्लेस इटोबी कोक यूनिट 5
2: कॉल
4: ਖਿੜਕੀਆਂ ਦਰਵਾਜੇ ਆਦਿ ਰਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਹੋ ਤਾਂ ਹੋਮ ਫਿਕਸ ਤੇ ਆਓ 2657 ਡੰਡਾ ਸਟ੍ਰੀਟ ਵੈਸਟ ਮਿਸੀਸਾਗਾ 20 ਡੈਲਟਾ ਪਾਰਕ ਬੁਲੇਵਾਰਡ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਔਰ ਕਾਲ 9057962555 905-796-2555 If you need your home fixed, call home fix.
5: इस हॉलिडे सीजन अपनी हर पार्टी के लिए लव साथ को अपना साथी